पहला आखा जीवा विसरै मर जाओ, आखण औखा साचा नाओ, साचे नाम की लागै भूख, उत भूखै खाए चलिय दुख।

उतरे सगल विसूरे, दुख रोग संताप उतरे, सुने सची बाणी, संत साजन पए सरसे, पूरे गुर ते जानी, सुनते